Morning to Ali Big Bhai, our CEO, our 99.8 FM Southampton, UK, and to Simon Babi. Ismitano, I saw this. I saw this Saturday, Sonwar, Mayachi, Sodatarik on Kokuni Ulu London Fuloi, and Ami Vitratat on 99.8 FM UK Angasur. Ani I see website anasa www.awazfm.co.uk. सुरुवातीचे गीत आम्ही घेतलेले असा सॅन फ्रान्सिस शावियर तुका नमन करता यूट्यूब चॅनल जो डिकॉस्टा लाईक करचे शेअर करचे सबस्क्राईब करचे आणि चला तर चावडेर आणि नदर मारून पळया आयज आपलो जन्माचो दीस म्हणजे हॅपी बर्थडे आपचो वाढदिसाचे इच इष्ट मित्र कोण कोण ते नदर मारून पळया आम्ही सोशल मिडियाचेर आतां पळयलां की गोंयचो आदलो उप मुखेल मंत्री श्री चर्चिल आलेमांव आपलो जल्माचो दीस मनयता हॅपी बर्थडे चर्चिल सर मोग आसूं तर कोंकणी उलयला फुडें आयज मायाचे 16 तारखेर राशेल गोंयांत जावन मिलोशा फेर्नांडीस आपलो जल्माचो दीस मनयता तशेंच आमचो सोयरो दाबोली गोंयांत जावन एंजेलो रॉड्रिगीस आपलो जल्माचो दीस मनयता हॅपी बर्थडे तशेंच लंडन जावन संगीतकार गावपी कलाकार पेटन पिरीस आपलो जल्माचो दीस मनयता तशेंच फामाद गावपी कलाकार आनी आमचो इश्ट रिजिनाल देब पांचवटी रावता लंडन आपलो जल्माचो दीस मनयता तशेंच मिकायल डिसोजा रेडींग रावपी भुरगो आपलो जल्माचो दीस मनयता तशेंच आमचो खास इश्ट जो अक्षय रावता पियो एस्तेवीस तियात्र बरयणार दिग्दर्शपी आनी एक संगीतकार आनी भोव तासांचो ओ व्यक्ती हॅपी बर्थडे बाब पियो तशेंच फामाद संगीतकार गोंयचो मुकेश घाटवाल आमचो इश्ट आपलो जल्माचो दीस मनयता तशेंच निकी दे आमोरा आपलो खास जल्माचो दीस मनयता आयज तशेंच मडगांव तान शेल्डन फेर्नांडीस रावता लंडन आपलो जल्माचो दीस मनयता समीर गावलकर आपलो जल्माचो दीस मनयता अविनाश फेर्नांडीस मडगांव तान आयज आपलो जल्माचो दीस मनयता तुमकां सगळ्यांक एका तर आमी डॅडिकेट करतां समर्पीत करतां ऑन कोंकणी उलय लंडन फुलय सेंट फ्रांसीस झेवियर तुका नमन करता जो डिकॉस्टा यूट्यूब चॅनल संगीत कंपोजर वेवस्था करपी दिग्दर्शपी आनी कांतार बरोवपी आमचो इश्ट जो डिकॉस्टा कांतोरिस्त गोंयचो फामाद मार्क रेवलॉन फेर्नांडीस आनी सावार पोंगोट आनी ताचे सांगाती ऑडियो रिकॉर्डिंग मायंड विजन स्टुडियो पणजे मिक्सिंग एन्ड मास्टरींग जोजे प्रोडक्शन स्टुडियो अंधेरी मुंबय आनी DOP पोस्ट प्रोडक्शन जोजे प्रोडक्शन्स टीम आयचो शोचो आंकडो शो नंबर 251 251 आमचो शो आयज मोगान आयकुचें खास गीत ऑन कोंकणी उलय लंडन फुलय ऑन आवाज 99.8 FM साउथ हॅम्पटन UK

0: নমস্কার, সমেস্ত আইকোপ্যাঙ্ক দেও বরি সাঁস তুম কান্দিও 99.8 FM আওয়াজ কমিউনিটি রেডিও সাউদাম্পটন ইউকে আনি বিত্রায়লোলে আনি আর জে রকওয়াজ আনে সাদর কেল্লে কার্যাবলী কোঁকণি উলোয় লন্ডন ফুলোয় হাও সাভিও রড্রিক্স ক্যালিফোর্নিয়াং থাম आयज एक कविता वाचता. आयचे कवितेचें नांव मोजे सुंदर गोवा आनी कोवी आग्नेलो रिबेलो आस्ता कुवेट. तर आयकात मोजे सुंदर गोवा. जादू तुज्या रुपाचो दिपकायता म्हाका, जादू तुज्या रुपाचो दिपकायता म्हाका, मोग म्हाका तुजो वोटांनी सांगचो कसो. खूब सुंदर तूं, तूंच म्हजी जीण, खूब सुंदर तूं, तूंच म्हजी जीण, काळजान रूपकार तुजो, जियोंक नेजो तुजे वीण. नोदरेक म्हजे तूंच दिसता, सदांच सपनांत येता. नोदरेक म्हजे तूंच दिसता, सदांच सपनांत येता. शितळ वाऱ्या पोरी गोपांतले उडून वेता. लोक म्हाका पिसो म्हणटा, पूण हांव तुजोच मोग कोत्ता. लोक म्हाका पिसो म्हणटा, पूण हांव तुजोच मोग कोत्ता. तुज्या वेंगेन चिटको नासताना तान भूख म्हजी न्हिवता. जीण म्हजी सोंपोपर्यंत तुज्या सोबीत मोगान आसतलो. जीण म्हजी सोंपो पर्यंत तुज्या सोबीत मोगान आसतलो. संवसाराक आतां कोळीत कोत्ता, तूंच म्हजें सुंदर गोवा. तर आयकोप्यांनी आयची कविता मोजें सुंदर गोवा, हाचो कवी आग्नेलो रिबेलो आस्ता कुवेट. तुमी आयकोप्यांनी ही कविता आयकली म्हणून हांव तुमकां काळजांतान दिनवास दिता. तेच परी म्हजे दिनवास आर जे रॉक वाज, क्रिएटीव डिरेक्टर पियोल आवाज आनी आवाज कम्युनिटी रेडियो मॅनेजर आली बेग हांकां. सगले आयकुप्यांक हांव तुमकां बरी रात आवडेतां. मेळचें तर फुडल्या सुमानान हेच कार्यावळीन. कोंकणी उलोय लंडन फुलोय. आदिओस. कोंकणी उलोय लंडन फुलोय कविता तुम्ही ऐकताली. कविता बरोवपी असलो मानेस्ट स्वर्गेस्ट इश्ट आमचो आग्नेलो रिबेलो गावान कोडताली. आदी तो कुवेट आसतालो, उपरांत तो बोस पाकारी जिवीत रिटायर्ड लायफ जियोंक गोंया आयलो, पूण गोंया जायतो वावरीतो कोत्तालो आनी अकस्मात ह्या चोरसांत देवादीन जालो. ताची आज आमकां याद येता. तशेंच सादर करपी कॅलिफोर्नियांतल्यान आमचो ही सावियर रॉड्रिगीस, जो खूद जायते वावर कोत्ता, कांतारांची खारेवळ्यो कोत्ता, आमची कोंकणी भास उंचल्या पांवड्यार दवरूंक कॅलिफोर्नियांतल्यान आनी कोंकणी उलय लंडन फुलय. तर आमकां बाब मॅकलन टॅरन्स रिबेलो बरयता एकदम बरें कांतार बाय फादर एंटनी रॉड्रिगीस. तशेंच बाय जॉयस डिकॉस्टा, जे मुंबयतल्यान आमकां वीश कोत्ता दीव बरी सकाळ, तें आमकां आवडेता. तशेंच मानेश्री लिनो बाप्तिस्ता दोरादो, ताचो लेख आमी वाचलो कोंकणी टांग ट्विस्टर्स. तो एक खास टांग ट्विस्टर घेवन आलेलो आसा. तो बरयता, थंडी अड्ड्यान भरलेले भशेन खोंकली काडटा बिवला बाय, थोडी ब्रँडी मारची हुई.
1: देव बरें करू
0: जालें इतल्यांची. आनी ब्रँडी लिनो बाब, बिवला बाय ब्रँडी बिलकूल पियना. ते परंपरीक वखदां कोत्ता, जशी परी चाव ते पेता. आनी कसलीं वखदां कोत्ता तूं तुगे थंडेक लागून? दुदांत ओल्डी घालून ते पियेता लिनो बाब. मागीर मासाद म्हणटा तेय कोत्ता, ते कशें कोत्तात बिला मासाद थोडी सारकें सांग. जितेलें ताते
1: गांवठी
0: ताते
1: हय. आनी मागीर बीट कोताय, थोडे साखर घाल आनी दूद गरम करून पिताय.
0: हे तुजे
1: ब्रँडी ब्रँडी कांय ना
0: तुका लिनो बाब, विला बाय ब्रँडी हे ना. पूण देव बरें करून तुजो सल्लो तुवें दिलो म्हणून, आनी कोणें तुजो सल्लो आयकून ब्रँडी पियेतलो आसतलो. काळजान तान दिनवास देव बरें करूं. लिनो बाब, अशेंच घडटा वर्सांक एक ना दोन पाटी आमचे विला बाय थंडी जाता. एक नर्सीचें जिवीत तें नर्सीचें जिवीत पिडेस्तांची सेवा करता केन्ना केन्नाय चुकोन थंडी जाता आनी गरजेची वस म्हणल्यार सांगपाची वस म्हणल्यार थोड्या दिसांनी तिची थंडी म्हाका येता आनी हांवूय दुयेंत पडटा मागीर पूण तरी आसतना एक बरी देवान आमकां शक्ती दिली की गेल्ले सॅटरडे आनी हेय सॅटरडे दोगांयक भरपूर थंडी बोललेली आसा तशेंय करून शो करया म्हणलें कोंकणी भाशेंत उमेद आसा ती शो करया म्हणलें आमी चिंतलेलें दोन सॅटरडे शो करचो न्ही म्हणून पूण बिलाबाय म्हणूंक लागले करया हय म्हाकाय वखद दिलें हांवूय ब्रँडी पियेना दिनो बाप हांवूय ब्रँडी घेना पूण गरम उदक पियेता सकाळीं उठोन जायत्यो वस्तू आमी परंपरीक जे उपाय आसात ते आमी घेतात ते ब्रँडी ब्रँडी आमकां लागून तर कोंकणी उलय लंडन फ्लोय वेळ पावलो आसा फुडलें गीत घेवपाचो सकाळची 10:30 वाजतात आनी गीताचें नांव जावन आसा गोंय आदी आनी आतां युट्यूब चॅनल रोमाल्डो एस्त्रो शो लायक करात शेअर करात सबस्क्रायब करात आनी कांतार गावपी कलाकार बरेचशे कांतार ताणें गायलोले आसा आपल्या आवाजान जेनीस फेर्नांडीस संगीत बसोवपी आमचो इश्ट क्रिस कोरिया फ्रॉम मडगांव तशेंच विडियोग्राफी आनी एडिटींग करपी फ्रांसिस्को फेर्नांडीस कोंकणी उलय लंडन फ्लोय गोंय आदी आनी आतां मोगान आयकुया एक खास गीत

0: Tom Gulavaz, Cognivloy London Ploy, Ours Radio 99.8 FM, Southampton, UK. आयस हांव सादर करतां ते कवितेचें नांव गोंयकार फेस्ताकार. कवी बाब एंटनी कुरेया पियनकार, सायपे कांदोली बार्देस गोंय. आमच्या गोंय राज्यांत प्रत्येक गांव गांवांत वर्साचे 12 म्हयने कसली ना कसली धर्मीक परंपरीक फेस्तां आनी परबो तशेंच हेर दोबाजीक उत्सव गणगणान समारोपतात आमचे गोंयकार फेस्ताकार. संवसाराक शिपडलेले वेटभोर पोटाक लागून घर दाराक आनी कुटुंबाक गोंयकार पयस जाले आसात तरी गोंयच्या फेस्ता परब्यांच्यो परंपरीक उत्सवांच्यो गोड यादी विसरनात. कुटुंबांतल्या वांगड्यांची आपल्या गोंयचे मातयेची मनान यादी हाडून फेस्ता परबो समारोपक केन्नाच फाटी रावंक ना. आमचे गोंयकार फेस्ताकार. खंयचे धर्माचे ते आसूं नासतना कसलोच वेगळोसार एकवटाचो गोठ व्हरून एकचार भावपणाची राखून मुल्या संस्कार जाती कातींक विसरून भेदभावाक पयस कर दवरून मनशापणाची नाती राखूंक मोगाची शांती एकामेकाक वांटून पुर्वजांचे दायज सांबाळटात आमचे गोंयकार फेस्ताकार. गोंयची फेस्तां परबो परंपरीक इतिहासीक उत्सव गोंयकाराचे मोलादीक भांडार निजाचे सोयबीक अस्मिताय गोंयकाराचे खाशेलपण नामनीचे व्हडपण देवाचे गोंयकाराक एक देणे हेच मनान दवरून देवाचे व्हड उपकार आटून मोजेन उमेदीन दीस सादतात आमचे गोंयकार फेस्ताकार. देव बरें करूं. पियन कारबाब गोठ राव आनी ब्रोयत राव कोंकणी उलोय लंडन फुलोय.
1: कोंकणी उलोय लंडन फुलोय ही आसली आमची खास इश्टागोट बाब स्वर्गीय श्री एंटनी कुरिया पियनकार ताचो साहित्यीक वावर आमी चालूच दवरतले आनी कोंकणी उलोय लंडन फुलोय. आमकां टॅरन्स मॅकलन रिबेलो कुवेट टावन फ्लायटीचे पयशे वाडल्यात म्हणून सांगतात. 340 कुवेटी डिनार टू 600 कुवेटी डिनार लाफ्टर इज द बेस्ट मेडिसन तो बरयता. तशेंच मंगळारा दिसाक मायाची 19 तारीख मायाची आनी आपलो वाडदिवस म्हणटा रेडींग टावन लिगोरियो डायस हॅपी बर्थडे. तशेंच फिलीप आर्मांदो ग्रेशियस गांवांत कोलवा पूण रावता वॉर्सो पोलंड देशांत रावता हॅपी बर्थडे. तशेंच मडगांव टावन मार्गरेट लुईस आपलो जल्माचो दीस मनयतले. तर बुधवारा दिसाक मायाची 20 तारीख जावन आसा हॅपी बर्थडे सेना अमिता कार्दोजो कुंकोळ्ळे गांवचे आपलो जल्माचो दीस मनयता. तशेंच रेडींग टावन निकोल डिसोज आपलो जल्माचो दीस मनयता. मंगळारा दिसाक आतां बुधवार आयला मायाची 20 तारीख निकोल डिसोजा जे आसता वेल्स कार्डिफ हांगासर आपलो जल्माचो दीस मनयता. दुबय टावन मरिश्का रिबेका डिसोजा हॅपी बर्थडे. तशेंच बाणावली टावन पूण रावता लंडन इजाबेल फेर्नांडीस हॅपी बर्थडे. तशेंच आपलो जोन दीस मनयता म्हापशेच्यान एडसन मार्टिन्स. तुमकां सगळ्यांक एक बरेंशें कातार आमी समर्पीत करता डॅडिकेट करता. कातराचें नांव जावन आसा गोंयकाराच्या मोगाचो सान फ्रांसीस आमचो सेंट फ्रांसीस झेवियर एक्सपोजीस हांव कांतार. हें यूट्यूब चॅनल फादर डॉमिनीक कारवालो लायक करात शेयर करात सबस्क्राइब करात. कांतोरीस मार्क रेवलॉन कल्पना फादर डॉमिनीक कारवालो एक्स रॅपिड मिडिया LLP प्रोडक्शन्स. कांतार बरयला कंपोज केला आमचो इश्ट फातोर्डेकार पियो आग्नेलो फेर्नांडीस. संगीत बसोवपी मार्क रेवलॉन बँड. दिग्दर्शपी जोझफन डिसोजा. संपादपी योबन परेरा. व्हिडियोग्राफी जोझफन डिसोजा आनी जॉसन फेर्नांडीस. कोंकणी उलोय लंडन फुलोय यूट्यूब चॅनल फादर डॉमिनीक कारवालो. मोगान एक खास गीत आनी कोंकणी उलोय लंडन फुलोय.

0: கொக்னி உள்ளோய் லண்டன் ஃபுல்லோய் ஒன் ஆவாஸ் 99.8 FM சாத்தாம்டன் யுகே தோர் ஏன் சான் அசலே காஸ் கத்தார் குராட் आणि टामनेलय बरो झालेलो आसा. साबीर रॉड्रिक्सान टामनेल केलेलो आसा हुंय. कांतार बरें बरयलां, संगीतूय बरें दिलेलें आसा आनी विशयूय एकदम बरो आसा. आगुस्तो रॉड्रिक्स बाब जाचो बड्डे मायचे 21 तारखे ब्रेस्तारा दिसा. तर खबर कोत्ता आमी जेन्ना जायते इश्ट मित्र आमचे कोंकणी भाशेन बरयतात, फेसबुकार बरयतात, दोन उतरां उरतात, सदांच तांची अक्षरां स्पेलिंग सारकी आसना. आनी कांय आमचे व्हडले जाणार मनीस कोंकणीचे जे खुद कोंकणी पासत कांयच वार करिनात, फकत थोडीशी शापतां आनी धुमशळां मारतात, ते तांकां डिस्करेज करतात, तांकां उत्तेजन दिवना. अशें जायते पावटी घडटा. म्हाका याद येता एक एग्जाम्पल दिता, उदाहरण दिता. आमचो क्रिकेटाचो एक बोर्ड आसा, बोर्ड कमिटी आसा, समिती आसा, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणून. आनी जायते पावटी हे मनीस, चडशे मनीस ती केन्नाच जिवितान क्रिकेटूच खेळोंक ना, पूण ते कारभारी हे खेळाचो नियंत्रण कंट्रोल करतात. असली गोत जाता आमची कांय कोंकणी भाशेची, जे खुद कोंकणी भासत केन्ना कांयच करिनात, ना म्हणून एक लेख बरयना, कविता बरयना, कांयच बरयना, पूण जे कोण वावर करतात तेंच्यो चुकी काडूंक पावतात. तांची फॅक्ट फायंडींग मिशन ते आसता, तांचे मिसांव फॅक्ट हें करपाचें, कितें म्हणटा तें फॉल्ट फायंड करपाचें, चुक्यो काडपाचें. जायत्यो अश्यो कुल्ल्यो भोंवतात जे आपण व्हडल्यो व्हडल्यो संस्था ते उगडटात, पूण तांच्या लागीं विचारल्यार तुमी केन्ना एक कविता बरयल्या वा कितें लेख बरयला कोंकणी पासत केन्ना एक कांतार म्हटलां, कांयच ना, कांयच ना. तर तशें करचें न्हय. आनी शाबासकी बाब आगुस्तो रॉड्रिग्सान हो बरोसो बर्निंग इश्यू, हो बरोसो विशय तुमी काडलेलो आसा. चड आयज काल आमी पळयता आर्टिफिशियल इंटेलिजन्साची आमी खबर करुया थोडोसो वेळ. आर्टिफिशियल इंटेलिजन्साक कोंकणी भाशेन कितें म्हणून जाता, ओडेची हुशारकाय ओडेचें शाणेपण. आयज काल तुमी पळयतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आमच्या कंप्युटरांतल्यान कितलो इम्पॅक्ट झालो आसा, कितें घडटा आमच्या जिवितांत ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्साक लागून. आतां संगीत पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सान करतात, कोंकणी कांतारा पासून इंटेलिजन्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेवन करतात. दिवला जायती वस्तू आमच्या जिवितांत नाका आशिल्ले पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेवन करतात. आनी जेन्ना तूं कितें करी कोंकणी भाशे पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स उजार करता, तितून इतल्यो चुकी आसतात, इतली स्पेलिंग मिस्टेक आसात, पूण कोणाक पडलां. लोकांक फकत जाय एंटरटेनमेंट, मनोरंजन. ती कोंकणी कशीय आसूं, अशी गोंव तशी गोंव, पूण एक बरी खबर तुमकां दिता. जे कोणाक कोंकणी भास शिकोंक जाय, एक बरीशी डिक्शनरी हांवें सांगला शब्दकोश भार सरलेलो आसा, कोणें प्रकाशीत केला तो कोंकणी दालगाड कोंकणी अकॅडमीन हो भायर काडलेलो आसा. आमच्या लागीं पासून आसा 1200 पानांचो हो शब्दकोश डिक्शनरी. तो मडगांव मेळता लायट हावस तो बूक स्टॉल आसा, थंयसर मेळता मडगांवां, नाजाल्यार दालगाड कोंकणी अकॅडमी तांचें ऑफीस आसा, कचेरी आसा पणजे. थंय गेल्यार तुमकां 800 रुपयांक ती मेळता, फकत 800 रुपया. गुगलाचेर टायप करात दालगाड कोंकणी अकॅडमी ऑफीस पणजे, थंयसर तें मेळता. नाजाल्यार मडगांवां लायट हावस इंटरनॅशनल एक बुक्स रिलिजियस आयटम्स मेळता तसलें दुकान आसा. एक डिक्शनरी घेवची, हांवेंय घेतलेली आसा. हांवूय व्हडलो कोंकणी पंडीत न्हय, पूण केन्ना एक उतर तुका सोदून काडूंक जाय, तुका तें अवघड जाता. तर एक डिक्शनरी आसूंकूच जाय. पूण शाबासकी बाब आगुस्तो रॉड्रिग्स हो टॉपीक तुवें मुखार हाडलो म्हणून आमचे नदरे मुखार. हॅपी बर्थडे तुका ब्रेस्तारा दिसाक मायचे 21 तारीख. होय, पूण जायत्यो लोकांच्यो सिरियसे पासून आतां AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून लोकांच्यो नोकरी पासून आतां काडूंक लागले आसात. व्हडल्यो व्हडल्यो कंपनी आसात त्यो आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून जायते एफडे जावपाचे आसा. काल आमी प्रोग्राम पळयतालीं, जपानाक एक ट्रेन आसा, सारकी ट्रेन, ताका ड्रायव्हर नासतना ट्रेन चलता. जायती मोटरां आसात, टॅक्सी आसात जायते देशांनी, टॅक्सीन ड्रायव्हरूच ना, टॅक्सी चलता. हें मुखार कितें जातलें म्हणून म्हाका खबर ना. फाल्यां फुडें हांव वचपाना रेडियो शो करपाक, कोण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक रोबोट बसतलो तो फुडें सांगूंक जायना. संवसारान कोणाचेर विश्वास ना, कितें जाता, कितें जावपाक शकता हें आर्टिफिशियल इंटेलिजन्साक लागून कांयच सांगूंक जायना. कोणाचेर विश्वास दवरूंक जायना, खंय कितें जातलें, कोण कोणाचो जीव घेतलो, कोण. आतां पॉलिटिकल राजकारणांत तुमी पळयतात, गोंयां पळयतात, भारतांत पळयतात, आंतरराष्ट्रीय मळारूय तुमी पळयतात, कितें कसल्यो वस्तू जावपाच्यो आसा. तूं आमकां UK पासून पळया, ताका आतां सद्याक जो पंतप्रधान आसा, प्रायम मिनिस्टर आसा, ताकाय काडपाची आतां सगळें खोटफोट चललो आसा. ताचेर विश्वास ना म्हणून गोंयांय तशें चलता. आणि फाटली इलेक्शनात तुम्ही पळयतात इंडियन स्टेट्सांनी जायते कडेन इलेक्शन जाल्लीं आसात. आसाम, केरला, तशेंच तामिळनाडू तुम्ही पळयलां, वेस्ट बेंगाल तुम्ही पळयलां. खंयची पार्टी बेव्या भाशेन उडयो मारतात ते सगळ्यांक जायो पावर. सगळ्यांक पावर जाय. गोंया पासून तुम्ही पळयलां सगळ्यांक जायो पावर. हें आर्टिफिशियल इंटेलिजन्स हें म्हाका दिसता बऱ्यो वस्तू करता आनी वायटोय वस्तू करता, पूण तें आमी विचूर काडूंक जाय. देवान ती आमकां ह्युमन विजडम दिलेलो आसा. हें इंटेलिजन्स, हें आर्टिफिशियल इंटेलिजन्साचो वापर कसो करूंक जाय आमच्या जिवितांत, ताका लागून पावराक लागून तुमी तुमच्या इश्टांक सोडचे न्हय, इश्टांचो विश्वासघात करचो न्हय. कोंकणी उलय, लंडन फुलय. वेळ पावलो आसा फुडली कविता घेवपाचो. फुडली कविता रोजपी आनी सादर करपी बाय मनिषा परेरा, कोंकणी पालकाचें चकचकीत नखेत्र, तरणाटे नखेत्र. ताची खास जागो आसा आमच्या कार्यावळीन सांगे पंचवडीचे ओचऱ्याचे साडप. आनी मनिषा परेरान कविता बरयल्या, सादर केल्या. कवितेचें नांव जावन आसा कोंकणी आमची मायभास. कोंकणी उलय, लंडन फुलय.
1: हांव मनिषा पेरेरा, गांवान सांगेचें. आयज तुमचे मुखार म्हजी आनीक एक कविता सादर करतां. आनी हे म्हजे कवितेचें नांव कोंकणी आमची मायभास. म्हजे कवितेचें नांव कोंकणी आमची मायभास. हांव देव बरें करूं म्हणटा सरोकी वाज हाका, म्हाका ही संदी दिलेल्या खातीर. कोंकणी उलय, लंडन फुलय, 99.8 FM, साउथ हॅम्पटन, लंडन. ऐकुया म्हजी कविता कोंकणी आमची मायभास. कोंकणी आमची मायभास, फोर्मळीत फुला सारको तिचो वास. सोर करूंक जायना तिचे खेरीतपण खास. हीच ती आमची आवयभास, हीच ती आमची आवयभास. कोंकणी आमची मायभास, फुला परी फोर्मळीत वास. सोर करूंक जायना तिचे खेरीतपण खास. हीच ती आमची आवयभास. संगीतां आमची गिरेस्तकाय, संगीतां आमची गिरेस्तकाय. मांडो कार्नवाल आमची संस्कृतकाय, मांडो कार्निवाल आमची संस्कृतकाय. उमाणी काणयो आमची व्हडवीकाय, उमाणी काणयो आमची व्हडवीकाय. हीच ती आमची अस्मिताय, हीच ती आमची अस्मिताय. आवय भास शिकोवंक पोरांक आमकां व्हडलीं इस्कोलां नाका. आवय भास शिकोवंक पोरांक आमकां व्हडलीं इस्कोलां नाका. आवय आपल्या दुदांतल्यानूच बाळांक शिकयता मायभास तुका. आवय आपल्या दुदांतल्यानूच बाळांक शिकयता मायभास तुका. थोडे मोतलो बी भाशे नांवान दुडवांक भुरले, थोडे मोतलो बी भाशे नांवान दुडवांक भुरले. तर थोडे विस्वाशी भाशा सांबाळूंक खूब झुजले. कोंकणी मोगी साहित्यकार लेखक, कोंकणी मोगी साहित्यकार लेखक, कवी, पत्रकार, तियात्रिस्ट आमचे मायभाशेक दसून रावले, मायभाशेक दसून रावले. हेच ते कोंकणी भाशेचे अखंड खांबे, हेच ते कोंकणी भाशेचे अखंड खांबे. देव बरें करूं.
0: कोंकणी उलय, लंडन फ्लोय, आवाज 99.8 FM, साउथ हॅम्पटन, UK. आयज मायाची 16 तारीख आनी आयज जावन आसा एक खास आंतरराष्ट्रीय दीस. आयज जावन आसा इंटरनॅशनल डे ऑफ लिव्हींग टुगेदर इन पीस, शांतीकायन सांगातान रावपाचो दीस आयज हो जावन आसा, इंटरनॅशनल डे ऑफ लिव्हींग टुगेदर इन पीस. तर आमी शांतीकायन रावतात काय? माणकुली आमचें गोंय हो आमचो खास विशय आमी घेतलो आसा. ल्हानशें सुपुरलें माणकुली आमचें गोंय, जंय सगळे धर्म सांगातान जियेतात, जावं हिंदू, जावं क्रिस्तांव, मुसलमान. कोण आमकां आमचे मदें फूट घालता तें तुमी नदर मारून पळयलां आसतलें. जे कोणाक पावर जाय आसता, जे कोण आमचे दुस्मान आसात, आमचे धर्माचे दुस्मान आसात, तांकां देव कोण तें कांय खबर आसना. तर मागुया आयज खेरीत एक मागणें करुया की सदांच आमचें माणकुलें जें गोंय आसा, सगळे धर्म, हिंदू, क्रिस्तांव, मुसलमान, सगळे धर्म एकवटान सांगातान जियोंक आयज जावन आसा इंटरनॅशनल डे ऑफ लिव्हींग टुगेदर इन पीस. कोंकणी उलय, लंडन फुलय. वेळ पावलो आसा तुमचो निरोप घेवपाचो. मेळुया फुडल्या सॅटर्डे, फुडल्या शनिवार दिसाक, मायाचे 23 तारखेर. तोच विशय आसतलो आमचो माणकुली आमचें गोंय 8वो भाग. तुमकां तर आमच्या कार्यावळींत भाग घेवंक जाय, कविता धाडूंक जाय, लेख सादर करूंक जाय, कसली तर सुचोवणी, सजेशन दिवंक जाय. म्हजो वॉट्सॅप नंबर नोंद करचो, RJRockwas +44 7816 1950002. परत एकदम म्हजो नंबर, UKचो नंबर +447 81 619 5002 शुक्रारा दिसाक फ्रायडे मयाची 22 तारीख आणि आपला जन्माचा दीस म्हणजे आमचा इष्ट जो स्विंडन असता कुट्टाळे गावचं संगीतकार क्रिस्टोफर कुलासू हॅपी बर्थडे. तसेच शाळेंतलो वर्ग संगाती आमचो शाळेंत आमच्या बरोबर शिकतालो मार्शल फेर्नांडीस हॅपी बर्थडे, पेद्रो सोझा हॅपी बर्थडे, कोल्हापूर टाउन लुईस डिसोझा हॅपी बर्थडे, ऑक्सफर्ड शहर युके टाउन फ्रान्सिस्को फुर्तादो जॉर्ज फेर्नांडीस हॅपी बर्थडे आणि वास्को गावचो आस्था लंडन आग्नेल झेवियर फेर्नांडीस आपलो जन्माचो दीस मनयता. तुमकां सगळ्यांक एक बरेचशे कातर आमी डॅडिकेट करता समर्पीत करता फातिमा सायबीण मयाची 13 तारखेर फातिमा सायबिणीची परब आमी केली. यूट्यूब चॅनल सुकोरो दे सांताक्रूज हे चॅनल लायक करात, शेअर करात, सबस्क्रायब करात. कांतार बरोवपी सुकोरो दे सांताक्रूज संगीत कॅनन डिसोझा, ट्रम्पेट वाजयता आमचो ही सॅनन डिसोझा, व्हिडिओग्राफी संपादपी आणि निर्मुपी प्रोड्युसर जॉय विन फेर्नांडीस. कांतोरिस्त सुकोरो दे सांताक्रूज. मोगान जियात, एकामेकाची काळजी घेयात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिवितान बरें करूंक ताचो वापर करात, लोकांच्या जिवितांत फूट घालूंक वापर करचो न्हय. मोगान रावात, शांतीन रावात आणि आयज खुशेन मनोवया इंटरनॅशनल डे ऑफ लिव्हिंग टुगेदर इन पीस. शांतीकायेन रावपाचो एक सोपूत आमी घेवया. कोंकणी उलय लंडन फुलय. देव बरें करूं आरजे बिलवास, देव बरें करूं तुका रॉक
2: आनी देव बरें करूं सगळ्यांक जे आमगे आयकताले.
0: थँक्यू अली बेग बाय एन सायमा बाबीजी. लेट्स मीट अगेन ऑन सॅटरडे 10 AM UK टायम. मोग आसूं कोंकणी उलय लंडन फुलय. दिस इज आरजे रॉकवास सायनिंग ऑफ ऑन आवाज 99.8 FM साऊथ हॅम्प्टन.

गरीवाली भंगडे ना केवढा पैसा झाला गेली केवढा पैसा झाला मत बोलो मराठी बेन मत बोलो मराठी मत बोलो मराठी बेन मत बोलो मराठी अहमदाबादची आव्यो नाची हुकर गो गुजराती अहमदाबादची आव्यो नाची हुकर गो गुजराती